रोज रोज भोला मोसे रोटी बनवावे रोज रोज ऐ रोज रोज भोला मोसे रोटी बनवावे रोज रोज भोला मोसे रोटी बनवावे तवा।